0: लका आणायचं?
1: बाप्पाला मोदक आवडतात ना, म्हणून मोदक आणू।
0: पण आपले पैसे तर डेकोरेशन मध्ये संपून गेले, आता मोदक आणायचे कसे?
1: हे काय, यातून
0: आपल्या पिगी बँक मधून?
1: हो, तुझे आणि माझे सगळे पैसे मी या पिगी बँक मध्येच ठेवलेत।
0: मग नुसता मोदक नको,
2: चॉकलेट मोदक आणू। गणपती बाप्पा मोरया।
3: छोट्या छोट्या सेव्हिंग्स मधून सुद्धा मिळतो मोठा आनंद, म्हणून तर सेव्ह करा, इन्व्हेस्ट करा आणि सेलिब्रेट करा। सौजन्य क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्व्हर्ट युअर लाईफ इंटू सेलिब्रेशन। संपर्क 97-64-12-55-33, 9764125533।
4: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे। गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत।
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड।
6: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर।
7: तुमच्या फिटनेस साठी फक्त विक्रम्स फिटनेस।
8: कोणतेही क्रॅश डाएट फॉलो न करता रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून वेट लॉस किंवा वेट गेन करा आणि फिट रहा।
7: कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसच्या विक्रम मेहेंदळे यांना,
8: प्रभात रोड लेन नंबर 5 आणि कर्वे रोड मृत्युंजय मंदिरासमोर।
7: संपर्क 90111-32500,
8: 9011-32500।
9: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस। थिंक फिट, स्टे फिट।
10: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
11: श्रोत्या नमस्कार, विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। हेल्थ कोच विक्रम मेहेंदळे आपल्यासोबत। गुड मॉर्निंग विक्रम।
12: श्रोत्या नमस्कार।
11: विक्रम, आता सगळीकडे उत्सवाचं वातावरण आहे आणि आपण सगळेच भारतीय लोक उत्सव प्रिय आहोत, त्यामुळे आपण हे टाळू तर शकतच नाही। आणि गणपती असू दे, गौरी असू दे, दिवाळी असू दे, आपल्याकडे उत्सव म्हणलं की गोड खाणं हे मॅन्डेटरी असतं।
12: ऍब्सोल्युटली।
11: आणि ते आपल्याला सगळ्यांना आवडतं सुद्धा। सो मूळ मुद्दा असतो तो स्वतःवरती ताबा ठेवणे।
12: बरोबर।
11: तर याविषयी तू काय सांगशील वजन कमी करण्याच्या दृष्टीने?
12: आता पहिली गोष्ट म्हणजे सण वाराच्या दिवशी आपल्या सगळ्यांना गोड खायला आवडतं का? तर 100% आपल्या सगळ्यांना गोड खायला आवडतं। आणि मी म्हणतो की सण वाराच्या दिवशी गोड खावं, आयुष्य एन्जॉय करावं, एकदाच मिळतं, अजिबात त्याच्यात कमतरता झाली नाही पाहिजे। पण भरपूर लोक वर्षभर गोड खात असतात। म्हणजे मी लोकांना काय सांगतो की सण वाराच्या दिवशी तुम्ही डाएटकडे जास्त लक्ष देऊ नका। ऑफकोर्स काही काही गोष्टी पाळायला सांगतो मी क्लायंट्सला, जे आपल्याकडे वजन कमी करायला त्यांचा प्रोग्राम चालू असतो त्यांना थोडीफार पथ्य पाणी पाळायला सांगतो। त्यांना सुद्धा असं सांगत नाही की गोडच खाऊ नका, गणपतीत मोदकच खाऊ नका, दिवाळीत फराळच करू नका, असं अजिबात सांगत नाही। त्यांना सगळ्यांना अशी डाएट देतो ज्याच्यात गणपतीत मोदक, दिवाळीत फराळ सगळं दिलेलं असतं। पण आपल्याला यातला मेन प्रॉब्लेम असा आयडेंटिफाय करायला पाहिजे की वर्षभरात सणवाराचे जे दिवस आहेत ते त्या दिवशी गोड खाणं, त्या दिवशी चांगलं चुंगलं खाणं, तेलकट खाणं, तुपकट खाणं, ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत। प्रॉब्लेम आज असा झालेला आहे की हे जे गोड खाणं, बाहेरचं खाणं, त्याच्यानंतर तेलकट तुपकट खाणं, हे रोज आजकाल आपल्या आयुष्यात यायला लागलेलं आहे। आणि तो मेन बेसिकली प्रॉब्लेम झालेला आहे। जसं माझी आजी म्हणायची की तुम्ही दिवाळीच्या दिवशी अगदी दाबून दिवाळीच्या 5-6 दिवस फराळ करा, भरपूर खा, व्यायाम नका करू, दंगा करा, पण दिवाळी संपल्यानंतर घरातल्या फराळाच्या बरण्या रिकाम्या झाल्या पाहिजेत आणि त्या पुढच्या दिवाळीपर्यंत रिकाम्या राहिल्या पाहिजेत। त्या बरण्या रिकाम्या राहतायत का? तर त्या राहत नाहीयेत, म्हणून मग सणवारात गोड कमी खा आणि ह्या सगळ्या गोष्टी करायची गरज पडते।
11: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा। यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर, बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर, कर्वे रोड पुणे इथेही। ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011-32500, 9011-32500, 90-111-32500।
12: तुम्ही वर्षभर काय करता? मी नेहमी लोकांना सांगतो की 90 आणि 10 करा। तुम्ही 90% वेळ काय करता हे महत्वाचं आहे। 10% तुम्ही गडबड केली तरी चालतं, काही फरक पडत नाही। आणि दुसरी गोष्ट, सणावारांच्या वेळेस मी काय लोकांना सांगतो की तुम्ही जे काय तुम्हाला पदार्थ खायचे ते तुम्ही खा, पण तुमच्या क्वांटिटीवरती थोडाफार ताबा ठेवा। जसं मी म्हणतो तसं मोदक म्हणजे आता अगदी 21 खायला पाहिजे तशी गरज नाहीये। तर नाश्त्याला आपण नाश्ता म्हणून 3-4 मोदक खाल्ले, 4 मोदक एका नॉर्मल माणसाला नाश्ता म्हणून पुरतात। आणि मग मी अशा वेळेस सांगतो मोदक खाल्ले तर नाश्ता जो काय असेल तो करू नका।
11: बरोबर। आणि नाश्त्याला मोदक खाल्ले असतील तर परत जेवताना ते खाऊ नका,
12: जेवताना खाऊ नका। आणि असं होतं ना की नाश्त्यालाच जर का 4-5 मोदक खाल्ले तर परत दुपारी जेवताना मोदक खायची इच्छा राहत नाही। आणि दुसरी गोष्ट, मी गोड पदार्थ हे नाश्त्यालाच किंवा दिवाळीत सुद्धा मी लोकांना सांगतो, जो काय फराळ आहे तो नाश्त्याला का करा, तर जे काही गोडधोड खाल्लं जातं ते व्यायामानंतर खाल्लं गेल्यामुळे त्याचा जो वाईट इफेक्ट होतो आपल्या शरीरावरती, एस्पेशली वजन आणि फॅट वाढणं, तर तो खूप

0: कमी प्रमाणामध्ये होतो जर का तुम्ही भरपूर व्यायाम केला आणि त्याच्यानंतर गोड खाल्लं तर. आणि जर का आपण नुसतंच बसलोय व्यायामच नाही केला आणि गोड खाल्लं तर त्याचा खूप जास्त दुप्पट तिप्पट परिणाम होतो. आणि अजून एक गोष्ट मी लोकांना सांगतो की सणवार असेल तरी काही ना काहीतरी उठल्या उठल्या फिजिकल ऍक्टिव्हिटी करा अर्धा पाऊण तास आणि मग तुम्ही एन्जॉयमेंटला लागा.
1: श्रोत्या, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135000 9011135000 90111. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्या सुद्धा. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस, थिंक फिट स्टे फिट.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
5: नमस्कार.
4: आज आपण केस बघणार आहोत 42 वर्षांच्या गृहस्थांची, ज्यांना किडनी स्टोनचा त्रास होता, दुसऱ्यांदा त्यांचं किडनी स्टोनचं ऑपरेशन झालं होतं आणि त्यानंतर मात्र क्रिएटिनिन लेवल त्यांची वाढायला लागली होती. या कंडिशनमध्ये ते ऍडव्हान्स आयुर्वेदामध्ये आले, त्यांनी ट्रीटमेंट घेतली आणि क्रिएटिनिन नॉर्मल पण झालं. पण यामागचं कारण काय, म्हणजे ऑपरेशन नंतर जर का स्टोन्स काढून टाकले तर मग क्रिएटिनिन लेवल का वाढली आणि हे आपण टाळू शकतो का?
5: नाही, बेसिकली एक लक्षात घ्या की रिपीटेड स्टोन होण्याचा प्रॉब्लेम सध्या वाढत चाललाय अनेक जणांमध्ये. कारण कसं आहे की एकदा स्टोन आले बरोबर ना, तुम्ही ते स्टोन काढून टाकले, पण स्टोन बनण्यासाठी शरीरामध्ये जे वातावरण होतं ते तुम्ही रिपेअर केलंय का किंवा ते तुम्ही बदललंय का, हे नाही होत. म्हणजे ओव्हरऑल जर का मॉडर्नच्या हिशोबाने जर का बघायला गेलं तर शरीरामध्ये ऍसिडिक लेवल वाढायला लागतात, बरोबर आहे ना. मग आता ऍसिडिक लेवल वाढायला मानसिक पण कारण आहे आणि शारीरिक पण कारण आहे. आणि हे एक्सेस ऍसिड जर का वाढायला लागलं तर शरीर काम नाही करू शकणार. मग काय होतं, हाडातलं कॅल्शियम फॉस्फरस काढलं जायला लागतं आणि मग ते काय करतं, स्टोन क्रिएट करतं, बरोबर की नाही. आणि मग तुम्ही काय करणार की स्टोन झाले म्हणल्यावर ते स्टोन काढून टाकणार, बरोबर. मग त्याच्यासाठी आधी लिथोट्रिप्सी करत होते, म्हणजे की व्हायब्रेशन देऊन स्टोन पडत होते. आता लेझर केलं जातं, पण शेवटी तुम्ही लेझर देत असताना त्याचा इम्पॅक्ट किडनीवर होणारच आहे थोडाफार तरी, बरोबर की नाही. आणि जर त्याचा इम्पॅक्ट थोडा, म्हणजे समजा तुम्ही एखाद्या वेळेला केलं तर कदाचित एवढं होणार नाही, पण तुम्ही परत एकदा, मी बऱ्याच जणांना वाटतं की एकदा स्टोन काढून टाकला की हार्टच्या बाबतीत पण असं होतं की एकदा बाबा म्हणजे ऑपरेशन झालं, ब्लॉकेज काढली की आता काही झालं असं नाही. रिपीटेड ऑपरेशन होऊ शकतं, परत ब्लॉकेज होऊ शकतं. तसं किडनीमध्ये म्हणजे वातावरण जर का नाही बदललं तर परत स्टोन होतात आणि मग रिपीटेड तुम्ही ऑपरेशन करायची पाळी आली तर ते लेझर तुमच्या किडनीला सुद्धा डॅमेज करू शकतात. आणि ते किडनीला जर का त्याच्यामुळे जर का काही डॅमेज झाला तर मग किडनी कामच नीट करणार नाही म्हणल्यावर क्रिएटिनिन लेवल वाढू शकते.
4: ओके श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, पित्ताचे विकार, वंध्यत्व यावरच्या यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर गिरी गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड इथे, शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ इथे, तर इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील. संपर्क 84 84 05 25 84 84 05 25 8484 05 1025. डॉक्टर गिरी मग म्हणाले तसं की हे आपण टाळू शकतो का, म्हणजे किडनी स्टोन होणंच मुळात टाळता येतं का याबद्दल?
5: म्हणजे बेसिकली कसं आहे की शरीरामध्ये ऍसिडिक लेवल वाढल्यामुळे प्रॉब्लेम होणार आहेत, बरोबर की नाही. आयुर्वेदामध्ये तर सांगितलं की जर का शरीराचं वातावरण बिघडलं, मग ते वातपित्त कफामध्ये काही बिघडलं तरी सुद्धा किडनी स्टोन होऊ शकतो, बरोबर की नाही. कारण शेवटी शरीराला त्याला मॅनेज करण्यासाठी काही ना काही करावं लागतं. अस्थि धातू बिघडतो, मांस धातू बिघडतो आणि त्याच्यातून या गोष्टी होऊ शकतात. म्हणजे ओव्हरऑल शरीराचं वातावरण काय केलं पाहिजे, बॅलन्स केलं पाहिजे. एक्सेस जे काही ऍसिड वाढतंय ते मेंटेन केलं पाहिजे. हे जर का बॅलन्स केलं तर रिपीटेड किडनी स्टोन होणार नाही. आणि जर का रिपीटेड म्हणजे किडनी स्टोनचं ऑपरेशन केल्यामुळे जर का तुमचं क्रिएटिनिन लेवल वगैरे वाढत असेल तर ते कसं असतं की तो अक्यूट फेल्युअर असतो कधी कधी. म्हणजे बाबा तेवढा लेझर दिला आणि त्याच्यामुळे तो काय झाली, किडनी थोडीफार प्रॉब्लेमॅटिक झाली. जर का त्याला योग्य वातावरण दिलं, योग्य हे झालं तर शरीर नेहमी डिजनरेट आणि रिजनरेट होतच असतं, बरोबर की नाही. किंवा म्हणजे जे उरलेले काही किडनीचे सेल आहेत, कारण आपल्याला सगळ्यात गोष्टी एक्सेस दिलेल्या आहेत देवानी, बरोबर ना. मग आहे ती किडनी जर का तुम्ही व्यवस्थित फंक्शनिंगसाठी त्याला योग्य वातावरण दिलं तर आपल्याला क्रिएटिनिन लेवल पण काय करता येते, कमी करता येते. तर त्यामुळे अशा वेळेला जर का म्हणजे तुम्हाला किडनी जर का वाचवायची असेल आणि क्रिएटिनिन लेवल जर का तुमचं प्रायमरी लेवलला वाढायला लागलं आणि तुम्ही लगेच जर का आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली तर प्रॉपर म्हणजे म्हणतो ना की बॉडी बॅलन्सिंग करून किडनीला वाचवता येतं. पण जर का नुसतंच तुम्ही पॅरामीटर बॅलन्स करण्यासाठी अनेक प्रकारच्या गोळ्या चालू केल्या तर मात्र मध्ये क्रिएटिनिन लेवल वाढून मग नंतर

0: ते डायलिसिसकडे प्रकरण जातं.
1: तर
0: त्यामुळे म्हणजे कसं आहे माहिती ना, की जर का माणूस म्हणजे किडनीच असं नाही कुठल्याही बाबतीमध्ये जर का ऑर्गन फेल्युअर मध्ये जात असेल तर त्यांनी प्रॉपर जर का आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली तर आपल्याला या सगळ्या गोष्टी रिव्हर्स करता येतात. त्यामुळे नॉर्मली काय म्हणतो की निरोगी आरोग्य जर का पाहिजे असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाहीये.
1: म्हणूनच श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, पित्ताचे विकार, वंध्यत्व यावरच्या यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर गिरी गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड इथे, शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ इथे, तर इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील. संपर्क 84 84 05 25, 84 84 05 25, 8484051025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक बेडेकर मसालेवाले, लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले.
4: श्रोत्यांनो नमस्कार. बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बेडेकर मसालेवाले यांचे संचालक अजित बेडेकर सर आहेत आपल्या सोबत. अजित सर नमस्कार.
5: नमस्कार.
4: तर आता या बेडेकर उत्पादनांविषयी जाणून घ्यायचं आणि अर्थातच आता गौरी गणपतीचा सीझन आहे, तर या निमित्तानं काय खास उत्पादन आहेत याबद्दल सांगा ना.
5: हो, गणपतीसाठी विशेष उत्पादन आहेत आमची. जरी बेडेकर लोणचीवाले आणि मसालेवाले म्हणून प्रसिद्ध असले तरी आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं बनवतो. म्हणजे त्याच्यात लोणची, मसाले, चटण्या, फराळाचे पदार्थ, इन्स्टंट मिक्सेस आणि ह्याच्या बाहेर फ्रोझन उत्पादनं अशी वस्तू बनवतो. आता गणपतीसाठी बोलायचं झालं तर आपण वेगवेगळ्या आपल्या ओळखीच्यांच्या घरी, नातेवाईकांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला जात असतो, त्यावेळेला आपण बाप्पाच्या नैवेद्यासाठी म्हणून काहीतरी तिथे पेढे म्हणा, बर्फी म्हणा, अशी काहीतरी वस्तू न्यायची असते. तर आम्ही बेसनाचे लाडू एक छोट्या साईजचे, बाईट साईजचे आणि अत्यंत आकर्षक पॅकिंगमध्ये 21 बेसनाच्या लाडवांचा पॅक हा उपलब्ध करतो, की हा तुम्हाला गणपतीच्या दर्शनाला घेऊन जाण्यासाठी उपयुक्त असतो. त्याचबरोबर आपल्याही घरामध्ये वेगवेगळी मंडळी येतात, त्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांना चहा कॉफी बरोबर वेगवेगळे फराळाचे पदार्थ म्हणजे चिवडे, चकल्या, कडबोळी आणि त्याच्याबरोबर तयार बेसनाचे लाडू हे सुद्धा बेडेकरांचे उपलब्ध आहेत. आणखीन ते आमचे नक्की तुम्ही विकत घ्या. आणखीन आपल्याकडे येणाऱ्या सर्व पाहुण्यांना ह्या वस्तूंनी त्यांचं स्वागत करा.
4: नक्कीच नक्कीच. श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादने आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह इतर 15 मसाले, तसंच लसूण चटणी, शेंगदाणा चटणी अशी उत्पादने यासह गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादने, 114 वर्षांची परंपरा. ऑनलाईन ऑर्डरसाठी संपर्क करा 99 877 98 747, 99 877 98 747, 9987978747. आमची वेबसाईट www.vpbedekar.com. अजित सर, तुम्ही सांगताय गणपतीच्या उत्पादनांबद्दल अजून काय काय आहे यामध्ये?
5: अजून दोन महत्वाच्या वस्तू आहेत. एक म्हणजे कित्येक महिलांना आपण स्वतः केलेले बेसनाचे लाडू हे लोकांना खायला घालायला जास्त आवडतं, परंतु बेसनाचे लाडू करणं हे फार जिकिरीचं काम आहे. यासाठी आम्ही बेसन लाडू मिक्स हे एक इन्स्टंट मिक्स तयार केलंय, की ज्याच्यातनं तुम्ही घरात फक्त घरातलं साजूक तूप गरम करून त्याच्यावरती घालायचं, आणखीन वळून लाडू तयार करायचे. असं बेसन लाडू मिक्स हे एक उत्पादन आहे. आणखीन त्याच्याबरोबर उकडीचे मोदक म्हणजे तयार उकडीचे मोदक फ्रोझन स्वरूपामध्ये आम्ही उपलब्ध केले आहेत. मुंबई आणि पुण्याकडे ते तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मिळतील आणि जवळपासच्या महत्वाच्या दुकानांमध्ये तुम्ही मागितले तर तिथे सुद्धा ते उपलब्ध होतील. हे फ्रोझन स्वरूपात असतात, तुम्ही घरी आणून फक्त ताज्या मोदकांप्रमाणे आपल्या वाफेवरती 10 मिनिटं शिजवायचे की मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक तयार होतात. अशी दोन आणखीन उत्पादनं हे आम्ही गणपतीसाठी मार्केट करत आहोत. म्हणजे काय तर फराळाचे पदार्थ, बेसनाचे लाडू, याचबरोबर 21 मोदकांच्या लाडवांचा एक अत्यंत आकर्षक पॅक, बेसन लाडू घरात बनवण्यासाठी अत्यंत सोयीचं असं बेसन लाडू मिक्स, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रोझन स्वरूपातला नैवेद्य हा आमच्याकडे उपलब्ध आहे. असे एकूण बरेच पदार्थ बेडेकर उत्पादन ही गणपतीसाठी उपलब्ध आहेत.
4: नक्कीच. वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादने आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 मसाले, तसंच लसूण चटणी, शेंगदाणा चटणी.

0: यासह इतर चटण्या शिवाय गौरी गणपती नवरात्र दिवाळी फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादने 114 वर्षांची परंपरा. ऑनलाईन ऑर्डर साठी संपर्क करा 99877 98 747 99877 98 747 99877 9874 7. आमची वेबसाईट www.vpbedekar.com. बेडेकर मसाले वाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात अजित बेडेकर यांच्या सोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक बेडेकर मसाले वाले, लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ज्ञ डॉक्टर्स आजही आपल्या बरोबर चर्चा करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत. डॉक्टर सुरेश पाटणकर सर, नमस्कार सर.
4: नमस्कार.
3: आणि डॉक्टर सचिन भुजबळ सर, नमस्कार सर.
5: नमस्कार.
3: किडनी स्टोन बद्दल सुरेश सर आपण बोलत होतो आणि तुम्ही सांगितलं की कुठले स्टोन्स कधी मेडिसिननी जातात, कधी त्याला ऑपरेट करावं लागतं, या सगळ्या गोष्टी डिपेंड कशावर असतात?
4: जसं मागच्या डॉक्टर गुरुजींनी सांगितलं की स्टोन झाल्यानंतर तो पडणार नाही, या संदर्भात तज्ञांचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे खडा खूप लहान आहे म्हणून पडून जाईल या भीतीने बरेचसे पेशंट काहीतरी औषधं घेत राहतात, पण त्याच्यामुळे अनेक वेळा जसं मी म्हटलं तसं काही निष्कारण कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. तर आज डॉक्टर सचिन पण हे विचारू, सचिन सर, की तुम्हाला या संदर्भात काय माहिती की कुठल्या स्टोन पडू शकतो, ही एक धारणा असते की पडू शकेल किंवा काय, तुमचं काय मत आहे?
5: स्टोनचा साईज हा एक नक्कीच महत्वाचा फॅक्टर आहे, परंतु तो केवळ एकच फॅक्टर नाही की ज्याच्यावर आपल्याला ट्रीटमेंट कशा प्रकारे करायची हे ठरतं. त्याचबरोबर पेशंटला काय त्रास किती आहे आणि त्या स्टोनमुळे काही कॉम्प्लिकेशन्स होत आहेत का, जसे की इन्फेक्शन होत आहे का, लघवीमध्ये रक्त जात आहे का आणि किडनीच्या कामावर काही परिणाम होतोय का, या सुद्धा गोष्टी महत्वाच्या असतात. तसेच स्टोनचा आकार आणि स्टोनचा हार्डनेस या गोष्टी पण महत्वाच्या असतात.
3: पण मग या ज्या गोष्टी आहेत या फक्त सोनोग्राफीमध्ये दिसतात, त्याच्यासाठी काही वेगळ्या टेस्ट पण कराव्या लागतात?
5: नाही, नुसतं सोनोग्राफीमध्ये या सर्व गोष्टी आपल्याला कळून येत नाही, त्यासाठी तज्ञांकडे जाऊन दाखवणे हे महत्वाचे असते. त्याचबरोबर रक्तलघवीच्या काही तपासण्या कराव्या लागतात आणि लागलीच गरज तर सिटी स्कॅन पण करावा लागतो.
3: डॉक्टर सचिन सर, याबद्दल अजूनही माहिती तुमच्याकडनं जाणून घ्यायची आहे. तत्पूर्वी श्रोते हो, प्रोस्टेट, किडनी आणि मूत्रविकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे. संपर्क 895-666-16-39 895-666-16-39 8955-666-1639. डॉक्टर सचिन सर, जसं तुम्ही आता म्हणालात की डिपेंड करतं की कुठल्या प्रकारचा स्टोन आहे, म्हणजे तुम्ही एखादं उदाहरण सांगू शकाल का?
5: आता मागच्या आठवड्यातच एक यंग पेशंट माझ्याकडे आला होता. पेशंटला पोटामध्ये खूप दुखत होतं. पेशंटने सोनोग्राफी केली, सोनोग्राफीमध्ये 4 मिलीमीटरचा स्टोन होता.
3: ओके.
5: सो पेशंट एका डॉक्टरांकडे गेले, तिथे औषधं घेतली. साईज लहान आहे त्याच्यामुळे औषधांनी पडून जाईल असं पेशंटला वाटलं, परंतु आठवड्यावर पेशंटला त्रास होत राहिला आणि स्टोन काही पडला नाही. मग त्यावेळेस पेशंट माझ्याकडे आला, त्यानंतर पेशंटला तपासून काही ऍडिशनल काही तपास करून नंतर आपण पेशंटला सांगितलं की हा स्टोन जो आहे तो हार्ड स्टोन आहे, आणि हार्ड स्टोन असेल तर युजली काय असतं की तो काटेरी स्टोन असतो, आणि तिथे जर सूज असेल किंवा नळी जर लहान झालेली असेल तर असे स्टोन पडत नाही. 10 आणि 11 मिलीमीटरचे स्टोन सुद्धा पडलेले आम्ही औषधांनी मॅनेज झालेले बघितलेले आहेत, परंतु कुठले स्टोन जे सॉफ्ट स्टोन असतात, गोल गुळगुळीत असतात, परंतु काही स्टोन जे काटेरी असतात किंवा हार्ड स्टोन असतात ते सहसा औषधांनी पडत नाही.
3: अच्छा.
5: आता याच पेशंटचं मग आम्हाला ऑपरेशन करावं लागलं, कारण की त्याला किडनी फंक्शन खराब होत होतं आणि ऑपरेशन करताना असं निदर्शनास आलं की नळी जी आहे ती लहान होती, त्या पेशंटची किडनीची जी नळी आहे ती लहान होती आणि त्याच्यामुळे स्टोन लहान असून सुद्धा तो खाली येत नव्हता.
3: अच्छा.
4: जसं आता डॉक्टर सचिनने सांगितलं की आकार हा एकच आपण क्रायटेरिया धरत नाही, त्याच्यावर बाकी माहिती असं पण तेवढंच महत्वाचं आहे, त्यामुळे फक्त छोक खडा लहान आहे आणि तो पडणारच असं न करता तज्ञांचा सल्ला वेळेवरती घेणं आणि पुढचे होणारे धोके टाळणे खूप महत्वाचं आहे.
3: अगदीच, म्हणूनच श्रोते हो, अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या पुढे जाऊन खूप मोठे मोठे त्रास आपल्याला आणि आपल्या

0: शरीराला देऊ शकतात, तेव्हा स्वतः विचार न करता तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणूनच किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रविकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शर्विल होमिओपॅथी. श्रोते हो नमस्कार, मी शिवराज सणस आपण सर्वांचं या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो. सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याचे प्रकार हे वाढलेले आहेत. जीवनशैली बदललेली आहे आणि त्यामुळं पोटाच्या विकारातही वाढ झालेली आहे. आणि याबद्दलच अधिक माहिती आपल्याला देण्यासाठी डॉक्टर योगेश पाटोळे आज आपल्याबरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
4: नमस्कार
3: डॉक्टर. आम्लपित्तची विविध लक्षणं आपण पाहिली, आम्लपित्त म्हणजे काय आपण पाहिलं, पण होमिओपॅथीमध्ये आम्लपित्तावरती काही उपचार आहेत का आणि होमिओपॅथी आम्लपित्ताच्या विकारामध्ये रुग्णांना कशा पद्धतीने मदत करू शकते याबद्दल आपण काय सांगू?
4: खूप चांगला प्रश्न विचारला आपण. होमिओपॅथी आज सर्वश्रुत आहे. होमिओपॅथी जे कष्टदायक आजार आहेत किंवा जे आजार कुठेही बरे होत नाहीत ते होमिओपॅथीमध्ये बरे होतात अशी एक प्रकारची आता परंपरा किंवा एक प्रकारची रूढी जनमानसामध्ये तयार होत आहे. आजार हा मुळासकट बरा करण्याची ताकद होमिओपॅथीमध्ये नक्कीच आहे, पण त्याचे कारण काय? मुळात होमिओपॅथीमध्ये ज्यावेळेस आपण रुग्णाचा इतिहास गोळा करत असतो किंवा आजाराची माहिती गोळा करत असतो त्यावेळेस आपण त्याच्या कारणांकडे मुळात लक्ष देत असतो की मुळात हा आजार कुठल्या गोष्टीपासून झाला, हा आजार कसा वाढला आणि आता ह्या आजाराचं स्वरूप काय. जसं गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जीवाला, प्रत्येक गोष्टीला ह्या निसर्गामध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लय हे ठरवून दिलेलं आहे, त्याच पद्धतीप्रमाणे किंवा त्याच सिद्धांताप्रमाणे होमिओपॅथी आजाराचा विश्लेषण किंवा आजाराचा अभ्यास करत असते. ह्या आजार नेमका कसा सुरू झाला म्हणजे याची कारणं आपण लक्षात घेतो. ही कारणं शारीरिक असू शकतात, मानसिक असू शकतात. बऱ्याचशा रुग्णांना रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये खूप ताणतणावाला सामोरं जावं लागतं. तो अपेक्षाभंग असेल, जबाबदाऱ्यांचं टेन्शन असेल, परफॉर्मन्सचं टेन्शन असेल, घरातील क्षुल्लक वाद विवाद टेन्शन असेल, रिलेशनशिप प्रॉब्लेम्स असतील किंवा कुठली गोष्ट आपल्याला जी अपेक्षित आहे ती न घडल्यामुळे मन दुखावलं गेलं असेल, अपमानांना खूप सामोरं जावं लागले असेल, वेगवेगळे मानसिक आघात मनावर होत असतील, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम कुठे ना कुठेतरी प्रथम मनावर होतो आणि त्याचं फलद्रूप किंवा त्याचं स्वरूप किंवा त्याचे लक्षण ही आपल्याला शरीर रूपाने आपल्याला दिसून येत असतात. ही जशी मानसिक कारणं झाली त्याच पद्धतीने काही शारीरिक कारणं आहेत. जसं मी सांगितल्याप्रमाणे चुकीचे अन्नपदार्थ खाणं, चुकीच्या विरुद्ध चवीचे अन्नपदार्थ एकत्र करून खाणं, याचं अगदी चांगलं उदाहरण द्यायचं झालं तर फास्ट फूड, जंक फूड. बऱ्याचशा गृहिणींना शिळं अन्न खाण्याची सवय असते. हे शिळं अन्न खाल्ल्यानंतर सुद्धा आमवात होण्याचे चान्सेस खूप आहेत. शिळं अन्न गरम करून खाल्ल्यानंतर ते ताजं होतं आणि ते खाल्लं तर काही त्रास होणार नाही हा खरं तर मुळात गैरसमज आहे. कृपया गृहिणींनी असं न करणं हेच योग्य राहील. जेवणाच्या सवयी चुकीच्या असणं किंवा झोपण्याच्या सवयी चुकीच्या असणं, रात्रभर जागत राहणं, वाचन करणं, टी व्ही पाहणं आणि नंतर बे रात्री झोपणं आणि सकाळी पुन्हा 10 नंतर उठणं हे खरं तर निसर्गाच्या विपरीत आहे. ज्यावेळेस आपण निसर्गाचा विचार करत असतो, ज्यावेळेस आपण कारणांचा विचार करत असतो त्यावेळेस आपण पाहिलं की मानसिक कारणं काय आहेत, शारीरिक कारणं काय आहेत. परंतु होमिओपॅथी आजार मुळासकट का बरा करू शकते? कारण होमिओपॅथी आजाराच्या मुळापर्यंत जाऊन काम करते. त्या रुग्णाचा प्रकृतीपासून विकृतीपर्यंत किंवा निरोगी असल्यापासून आजारी होण्यापर्यंतचा प्रवास हा कसा झाला, हा आजार ह्या व्यक्तीलाच का झाला, ह्या गोष्टींचा खूप सखोल उलगडा किंवा खूप अचूक अभ्यास होमिओपॅथीमध्ये केला जातो. आणि होमिओपॅथी खरं जर पाहिलं तर खूप निसर्ग तत्वांवर अवलंबून आहे. जशी ती निसर्ग तत्वांवर अवलंबून आहे त्याचप्रमाणे खूप सुखकारक आहेत. खूप सोप्या पद्धतीने होमिओपॅथीची औषधं आपण घेऊ शकता. त्याच पद्धतीने विना दुष्परिणाम कायमस्वरूपी आजार बरा करण्याची ताकद ही होमिओपॅथीमध्ये आहे. या आजारांचा कुठलाही साईड इफेक्ट आपल्याला दिसून येत नाही. मग तो आम्ल पित्ताचा त्रास विद्यार्थ्यांमध्ये असू देत, गृहिणीमध्ये असू देत, वृद्धांमध्ये असू देत, मध्यम वयामध्ये असू देत किंवा अगदी लहान मुलाला कुठला आजार असू

0: ह्या सगळ्या वयोमानामध्ये ह्या आजारांचं आपण समावेश करू शकतो की ही औषधं ह्या सगळ्या वयोगटाला लागू होतात. आणि एक संज्ञा आहे उल्लंघन. आज काय होतंय ना की वयोमानानुसार ना आपलं वागणं असतं, ना आपलं राहणं असतं, ना आपला नैसर्गिक व्यवहार असतो. अगदी आपल्याला असंही दिसून येईल की पाचवीतला मुलगा हा दहावीतलं गणित सोडवतो. खरं पाहिलं तर हे अनैसर्गिक आहे. हे कितीही चांगलं असलं तरी दिस इज ॲबनॉर्मल. लहान मुलांच्या आज ज्या आवडीनिवडी आहेत, खाण्यापिण्याच्या असतील, राहणीमानाच्या असतील, ह्या बदलत चालल्या आहेत. त्यामुळे होतं काय नाही की जे आजार 40 नंतर किंवा ठराविक वयानंतर दिसून यायचे ते आज खूप लवकर दिसून येत आहेत. उल्लंघन हे वयात तर दिसून येतच, प्रकृतिमानामध्ये दिसून येतं. जर आपला नैसर्गिक जीवनशैली ही वयानुसार, प्रकृतिमानानुसार, ऋतुमानानुसार किंवा आजारानुसार ही जर नसेल तर आहे तो आजार वाढू शकतो. किंवा आपल्या गुणसूत्रानुसार किंवा आपल्या फॅमिली टेंडन्सीनुसार जे आजार सुप्तावस्थेत असतात ते आजार हळूहळू व्हायला सुरुवात होऊ शकते. ज्याप्रमाणे मी सांगितलं की आम्लपित्त हे सर्वव्यापी आहे, त्याचप्रमाणे आपल्याला असं दिसून येईल की आम्लपित्ताची ही सुरुवात ही खूप आधी कुठेतरी झालेली असते, परंतु रुग्ण ज्यावेळेस आमच्याकडे येतो त्यावेळेस त्याची व्याप्ती ही खूप वाढलेली असते. मग काही रुग्णांना सोरेसिसचा त्रास असेल, काहींना लायकन प्लॅनेसचा त्रास असेल, काहींना ॲलर्जीचा त्रास असेल, काहींना डायबिटीसचा त्रास असेल, काहींना पित्ताशयाचे खडे असतील, काहींचं किडनी फेल्युअर झालं असेल, काहींना रक्तदाबाचा त्रास झाला असेल, काहींना संधिवाताचा त्रास झाला असेल, काहींना सर्वायकल स्पॉन्डिलॉसिस, लंबर स्पॉन्डिलॉसिस, मानपाट कंबरदुखीचे प्रॉब्लेम झाले असेल, स्मृतिमंश, लक्षात न राहणं, शुल्लक कारणांवरून चिडचिड करणं, अशा ह्या सगळ्या विपरीत किंवा टोकाची लक्षणं आपल्याला नंतर दिसून येतात. पण काळजी करण्याचं निश्चितच कारण नाही. ही सगळी लक्षणं खूप कष्टदायक जरी दिसत असतील किंवा घाबरवणारे हे आजार जरी असतील तरी घाबरण्याचं अजिबात कारण नाही. कारण आजाराच्या मुळापर्यंत जर आपण गेलो तर नक्कीच हा आजार मुळासकट बरा करण्याची नैसर्गिक ताकद ही होमिओपॅथिक औषधांमध्ये आहे.
1: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे
2: 730-459-1355, 730-459-1355. फोन नंबर पुन्हा एकदा 7304591355.
3: डॉक्टर, आम्लपित्ताचे दुष्परिणाम कोणते आहेत याबद्दल आपण काय सांगाल?
0: खरं तर आम्लपित्ताचे दुष्परिणाम हे खूप गहन आहेत. जर आपण त्याच्याकडे वेळीच लक्ष दिलं नाही किंवा त्याच्यावर तात्पुरते उपचार करत बसलो, ऐकिवातले उपचार करत बसलो किंवा स्वमनाने औषधं घेत बसलो तर हा आजार मुरलेल्या आजारांमध्ये जातो. म्हणजेच काय की जो आजार खूप साधा आणि सोपा होता तो आपण आपल्या हाताने चुकीच्या औषधांमुळे तो अधिकाधिक कष्टदायक करतो. बऱ्याच वेळा आपल्याला दिसून येते की कॅटरॅक्ट किंवा डोळ्यांचे आजार होत आहेत, कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, किडनी व्यवस्थित काम करत नाही आहे, संधिवाताचे त्रास सुरू झालेले आहेत, क्रिएटिनिन लेवल वाढलेलं आहे किंवा युरिक ॲसिड लेवल वाढलेलं आहे, अचानक अंगाला सूज येत आहे किंवा शौचालय व्यवस्थित साफ होत नाही आहे. आणि या सगळ्यांचं अगदी टोक जर म्हणायचं झालं ना तर काही लोकांना आतड्यांचे कॅन्सर देखील होऊ शकतात. म्हणजे जे शुल्लक असा आम्लपित्ताचा त्रास आहे तो आपलं शरीरातलं कुठलाही अवयव बाजूला सोडत नाही. मग भले तो हृदय असू देत किंवा श्वसनाचे विकार असू देत, पचन क्रियेमधले पित्ताशय असू देत, आतड्या असू देत, गुदद्वाराचा भाग असू देत, सांधे असू देत, आपली मानसिकता असू देत, आपले कान ना घशाचे आजार असू देत, ह्या सगळ्या सिस्टीमवर किंवा ह्या सगळ्या अवयवांवर त्याचा आपल्याला दुष्परिणाम दिसून येतो. म्हणूनच जर आम्लपित्त आपण योग्य पद्धतीने समजू शकलो, आम्लपित्ताचा जर आपण योग्य पद्धतीने अभ्यास करू शकलो, योग्य होमिओपॅथिक उपचार जर आपण त्याला जोडीला देऊ शकलो तर आपण आम्लपित्त आहे ह्या स्थितीमध्ये कायमस्वरूपी भरू शकतो, नव्हे त्याचे दुष्परिणामसुद्धा आपण टाळू शकतो. त्यामुळे होमिओपॅथी उपचार घेताना आपण हा विचार करा किंवा उपचार घेण्यापूर्वी आपण हा विचार करा की मला कुठलाही दुष्परिणामांपर्यंत जाण्याचं नाही आहे. जो आजार आता शुल्लक आहे किंवा जो आजार आता सुरुवातीलाच आहे याला मला इथेच थांबवायचा आहे आणि इथे थांबवून याला समूळ नष्ट करायचं आहे, आणि ते म्हणजे होमिओपॅथीच्या माध्यमातून.
3: आम्लपित्ताचा आजार हा जरी साधा वाटत असला तरी संपूर्ण शरीरावरती त्याचे मोठे दुष्परिणाम होतात असं डॉक्टर आपल्याला सांगतायत. डॉक्टर, आज आपण आमच्या सर्व श्रोत्यांना आम्लपित्त विकार आणि होमिओपॅथीबद्दल जी माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना

0: अवश्य भेट द्या। आमचा संपर्क क्रमांक आहे
1: 730-459-1355, 730-459-1355। फोन नंबर पुन्हा एकदा 7304591355।
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते शर्विल होमिओपॅथी।
3: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस।
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्रेयस डायनिंग हॉल।
5: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असते असं नाही।
6: श्रोत्यांनो नमस्कार। श्रेयस डायनिंग हॉल प्रस्तुत आपली खाद्य संस्कृती या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। श्रेयस डायनिंग हॉलची राधिका चितळे इंगळहळीकर आहे आपल्यासोबत। आपण तिच्याशी बोलणार आहोत। राधिका नमस्कार।
7: नमस्कार।
6: श्रेयस डायनिंग हॉलमध्ये आता सणासुदी निमित्त जे काही आपले व्हेन्यूज उपलब्ध आहेत त्या सगळ्याबद्दल तू आम्हाला माहिती देतेस। आज कुठल्या व्हेन्यू बद्दल तू सांगणार आहेस?
7: आज मी घेऊन आली आहे सातारा रोडच्या जे आपले कस्टमर्स आहेत त्यांच्या सोयीचा असा एक व्हेन्यू, दोन व्हेन्यू रादर।
6: ओके।
7: तर श्रेयस आमचं डायनिंग हॉल सातारा रोडला श्रेयस सिद्धी या नावानी होता। तिथेच आमचा एक श्रेयस हॉल म्हणून तिथे पहिल्या मजल्यावरती एक हॉल आहे तो, आणि त्याच्याच समोर म्हणजे थोडंसं डायगोनली ऑपोजिट अगदी 2 मिनिटावरती सिग्नस हॉल आणि लॉन्स असे दोन व्हेन्यूज सातारा रोड बिबेवाडी मुकुंदनगर अगदी कात्रजपर्यंतच्या सगळ्या लोकांना श्रेयसचं केटरिंग जवळात जवळ मिळेल असे ते दोन छान व्हेन्यूज आहेत, त्याच्याविषयी आज मी सांगते।
6: अच्छा, आता सिग्नस हॉल आणि लॉन्स बद्दल तर आपण माहितीच आहे म्हणजे तो मोठा आहे प्रॉपर, या श्रेयस हॉल बद्दल काय काय सांगशील?
7: हो, आधी सिग्नस हॉलची जस्ट थोडक्यात माहिती सांगते की सिग्नस हॉलला एक अतिशय सुंदर 100-150 लोकांच्या कॅपॅसिटीचा हॉल आहे। जेवणाची व्यवस्था पण त्यांनी छान एक वेगळी जागा केलेली आहे आणि एक मोठं छान 450-450 कॅपॅसिटीचं लॉन आहे। तर खूप सुंदर व्हेन्यू आहे, तिथे तुमचं लग्न मुंज रिसेप्शन वेडिंग रिसेप्शन याच्यासाठी अगदी उत्तम व्हेन्यू आहे। तर तुम्हाला ह्यापैकी कुठलं कार्य करायचं असेल तर सिग्नस हॉल अगदी नक्की तुम्ही व्हिजिट करा, तुम्हाला नक्की आवडेल मला खात्री आहे। आणि हे सोडून आता त्याच्याच समोरच्या साईडला 2 मिनिटाच्या अंतरावरती पंचमी हॉटेलच्या समोर असा श्रेयस हॉल म्हणून आमचा स्वतःचा अजून एक व्हेन्यू आहे,
6: हॉल आहे। या व्हेन्यू बद्दल ऐकायचं आहे। श्रोते हो, तुमच्या सोयीनुसार तुम्ही ठरवाल त्या व्हेन्यूवर, तुम्ही सांगाल तो व्हेन्यू श्रेयसच्या केटरिंग मध्ये उपलब्ध। महाराष्ट्रीय, पंजाबी, चायनीज आणि कॉन्टिनेंटल सुद्धा। आता श्रेयसच्या इतर सर्व व्हेन्यूज बरोबर सातारा रोडवरील खवयांसाठी खुश खबर। श्रेयस हॉल या सातारा रोडवरच्या व्हेन्यूवर तुमचे कुठलेही लहानात लहान फंक्शन सुद्धा साजरे करा। पुढच्या ऑगस्ट पर्यंत रेंट फ्री असा हा श्रेयस हॉल तुमच्या सेवेत सातारा रोडवर उपलब्ध। अधिक माहितीसाठी संपर्क श्रेयस डायनिंग 83-800-96-528, 83-800-96-528, 8380096528। राधिका, तू सांगतेस श्रेयस हॉल बद्दल म्हणजे जो सातारा रोडला पण आहे त्याबद्दल?
7: हो, तर हा हॉल स्पेसिफिकली तुमचे छोटे कार्यक्रम जसं की वाढदिवस असतील, 60वा वाढदिवस, लहान मुलांचे वाढदिवस, 60वा वाढदिवस, 75, 80 छोटी गेट टुगेदर आणि साखरपुडे अशा सगळ्या कार्यक्रमांसाठी अतिशय आयडियल आहे हा हॉल। 100-150ची कपॅसिटी आहे, त्याला अटॅच एक रूम आहे, व्हॅले पार्किंगचीही आपण सोय करून देऊ शकतो।
6: ओके।
7: आणि एक महत्वाची म्हणजे खुशखबर अशी म्हणता येईल की आम्ही पुढच्या एक वर्षभरासाठी साधारण या हॉलवरती एक रेंट फ्री हॉल असं एक स्कीम केलेली आहे की हॉलचं रेंट तुमच्याकडनं आम्ही घेणारच नाही, तर पूर्णपणे रेंट फ्री असा तुम्हाला तो हॉल मिळेल। फक्त केटरिंगचे जे असतील ते आपले चार्जेस आपल्याला द्यायला लागतील।
6: अच्छा, मला वाटतं ही तर खुशखबरच आहे म्हणजे त्या एरियाच्या आसपास जे राहतात त्या सगळ्यांसाठी श्रेयसचं केटरिंग तर मिळणारच आहे आणि रेंट फ्री हॉल पण उपलब्ध होणार आहे।
7: तर त्याच्यामुळे अगदी स्वारगेट पासून मित्रमंडळ, पर्वती पायथा, मुकुंदनगर, सातारा रोड, कात्रज, बिबेवाडी ह्या सगळ्या एरियामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी हा अतिशय उत्तम पर्याय आहे। तुम्ही नक्की येऊन तुमचे कुठलंही यातलं कार्य असेल, 100-125 लोकांपर्यंत काही सोसायटीच्या मीटिंग असतील,
6: बरोबर,
7: छोटी गेट टुगेदर्स असतील, फॅमिली फंक्शन, नक्की येऊन तुम्ही बघून जा हा हॉल, मला खात्री तुम्हाला आवडेल।
6: श्रोते हो, तुमच्या सोयीनुसार तुम्ही ठरवाल त्या व्हेन्यूवर तुम्ही सांगाल तो मेन्यू श्रेयसच्या केटरिंग मध्ये उपलब्ध। महाराष्ट्रीय, पंजाबी, चायनीज आणि कॉन्टिनेंटल सुद्धा। आता श्रेयसच्या इतर सर्व व्हेन्यूज बरोबर सातारा रोडवरील खवयांसाठी खुश खबर। श्रेयस हॉल या सातारा रोडवरच्या व्हेन्यूवर तुमचे कुठलेही लहानात लहान फंक्शन सुद्धा साजरे करा। पुढच्या ऑगस्ट पर्यंत रेंट फ्री असा हा श्रेयस हॉल तुमच्या सेवेत सातारा रोडवर उपलब्ध। अधिक माहिती

0: साठी संपर्क श्रेयस डायनिंग 83 800 96 528 83 800 96 528 8380096528 श्रेयस डायनिंग हॉल प्रस्तुत आपली खाद्य संस्कृती या कार्यक्रमात राधिका हिच्या सोबत पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते श्रेयस डायनिंग हॉल. निर्मिती संकल्पना अमेय किशोर जोगळेकर.
3: श्रोतेहो, आताच आपण ऐकलेत काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. श्रोतेहो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे 10:55 झाली आहेत.

0: श्रोते हो रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट।
0: श्रोते हो रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
1: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
5: तर एका पॉइंटला मला असं वाटलं होतं 10वी होत असताना की आपण मेडिकलला जावं की काय।
6: मला हे आवडलं की तुला तुझी नैतिक जबाबदारी वाटली,
7: अभिनयातली डॉक्टर झाली।
5: आमचं असं जुळलं की लहानपणीच्या माझ्या काही कॅसेट्स आहेत।
6: हे खूप कॉमन आहे, बडबड बडबड करणं लहानपणी हे दोघांचंही एक
5: कॉमन आहे।
8: श्रोते हो आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। सकाळचे 10:58 होत आहेत। जाणून घेऊया ठळक बातम्या।
9: विविध भारती पुणे ठळक बातम्या। राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी तसंच परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली असून समितीची आज या संदर्भात बैठक होणार आहे। भरती परीक्षेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त होणाऱ्या सर्व सूचना आणि अभिप्रायांचा सखोल अभ्यास करून समिती राज्य शासनाला सर्वसमावेशक अंतिम अहवाल सादर करणार आहे। ग्रामदैवत आणि मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं काल कसबा पुरस्कार प्रदान करण्यात आले। उद्योग क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल KPIT उद्योग समूहाचे प्रमुख किशोर पाटील, कला क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रसिद्ध दिग्दर्शक आणि सिनेकलावंत प्रवीण तरडे, आध्यात्मिक क्षेत्रातील कार्याबद्दल स्वामी मकरंद नाथ, आरोग्य क्षेत्रातील कामगिरीसाठी डॉ गणेश राख यांचा कसबा पुरस्कारानं, तर विधी क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल भाऊसाहेब निरगुडकर पुरस्कारानं ऍडव्होकेट पी नारायण यांचा गौरव करण्यात आला। ज्येष्ठ मूर्तीशास्त्र अभ्यासक डॉ गोबन देगलूरकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले। पालघर जिल्ह्यातील दापचरी इथं प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कृषी बाजाराच्या उभारणीला गती देण्याचे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत। रावल यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात बैठक झाली। वाढवण बंदराच्या निकटतेचा लाभ घेऊन महाराष्ट्रातील शेतमालाला जागतिक बाजारपेठेत अधिक सक्षमपणे पोहोचवण्यासाठी दापचरी येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय कृषी बाजार प्रकल्प राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाजार व्यवस्थेशी जोडण्यात येणार आहे। राज्यातील नद्यांचं संवर्धन आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी महाराष्ट्र नदी संवर्धन अभियान राबवण्यात येणार असून याचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नाशिक इथं आयोजित संमेलनात लवकरच करण्यात येणार आहे असं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं। महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित नदी पुनरुज्जीवनासंदर्भातील

0: बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगानं नाशिक इथं विशेष राज्यस्तरीय कार्यशाळा तसंच कार्यक्रमांचं आयोजनही केलं जाणार असल्याचं महाजन यांनी सांगितलं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 11 आहेत. यानंतर ऐकूया कार्यक्रम चंदू काका सराफ मधुमालती.
2: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.

कार्यक्रमातलं सुरुवातीचं हे गीत होतं वास्तव या चित्रपटातलं. रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत समीर यांचं होतं आणि संगीत जतीन ललित यांचं. कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल मोरया गोसावी मंदिराजवळ चिंचवडगाव चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी

0: आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुना गाडगिळ अँड सन्स चे नवीन 3 मजली 33 वे दालन सुरू केले. पुना गाडगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिलात. तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपले शतशः धन्यवाद. आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटी सह तोच विश्वास आणि तीच परंपरा.
1: पुना गाडगिळ अँड सन्स कुंटे चौक सिग्नल जवळ लक्ष्मी रोड पुणे.
2: गणपती बाप्पा
3: मोरया. चला श्री गणरायाचे दर्शन घेऊया
4: आणि राजर्षी शाहू बँकेत जाऊन राजर्षी शाहू विघ्नहर्ता ठेव योजनेचा लाभ घेऊया.
3: राजर्षी शाहू बँकेच्या विघ्नहर्ता ठेव योजनेत फक्त 444 दिवसांच्या मुदत ठेवींवर 6.90% व्याजदर आणि ज्येष्ठ नागरिकांना घसघशीत 7.40% व्याज.
4: राजर्षी शाहू बँक मुख्य कार्यालय बाजीराव रोड पुणे.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: कविता कृष्णमूर्ती, अलका याज्ञिक आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात आता ऐकूया राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं हे आर किरण यांचं गीत, चित्रपट हम साथ साथ है.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: काय काकू आजच्या पेपरातली नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
2: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
1: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटलमध्ये चला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल मॉडर्न स्कूल समोर जंगली महाराज रोड पुणे. फोन 8087808797.
4: घर असो वा कार,
5: उच्च शिक्षण असो वा नवीन स्टार्टअप,
4: आपल्या प्रत्येक गरजेसाठी जनसेवा सहकारी बँकेची ग्राहक अभिमुख कर्ज योजना.
5: आकर्षक व्याजदर, कमीत कमी प्रोसेसिंग फी आणि जलद वितरण.
4: जनसामान्यांची असामान्य बँक जनसेवा सहकारी बँक हडपसर पुणे. संपर्क 84 85 87 12 52.
6: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
7: भारत का गम एक्सपर्ट.
6: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
8: लोकमत आयोजित पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत नाद गणेश, ज्ञाती ग्रुप, युगम रियाल्टी, लोकमान्य सोसायटी, गोयल गंगा डेव्हलपमेंट्स आणि चंदूकाका सराफ ज्वेल्स यांच्या सहकार्याने कलाकार प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड, नागेश आडगावकर, अमर ओक आणि निलेश परब सोमवार 21 सप्टेंबर संध्याकाळी 5:30 वाजता महालक्ष्मी लॉन्स कर्वेनगर पुणे. प्रवेश विनामूल्य, प्रवेशिका आवश्यक.
9: कार्यक्रमात यानंतर ऐकूया अनु मलिक यांचं संगीत असलेलं हे जावेद अख्तर यांचं गीत सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात, चित्रपट रेफ्युजी.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम चंदू काका सराफ मधुमालती.
1: नाडकर्णी काका, तुम्ही चक्क जॉगिंग करताय. अहो, 2 महिन्यांपूर्वी तर तुम्हाला संधिवत होता ना.
2: हो ग, माझे गुडघे त्यावेळी असे सुजले होते. चालणं तर सोड, माझे उठण्या बसण्याचे वांदे होते.
1: मग
2: माझ्या शेजारील पटवर्धन वहिनींनी संधिवातासाठी डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घेतले. त्यांना तिथे उत्तम गुण आला. आता त्या रोज सकाळी नातीला स्कूटर वरून शाळेत सोडतात. म्हणून मग मी पण डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे गेलो. मलाही 100% गुण आला.
1: हो, तो तर दिसतोच आहे. माझ्या आईचे गुडघे पण खूप दुखताय तो.
2: अगं मग आईला डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे घेऊन जा ना, गॅरंटेड बरी होईल. माझा अनुभव आहे. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत, तेही विना ऑपरेशन.
1: काका, उद्याच जर त्या आईला घेऊन डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे, त्यांचा नंबर देता का?
2: हा घे नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59. सकाळीच जा आणि हो, त्यांना सांग की नाडकर्णी काकांच्या रेफरन्सने आली आहे म्हणून, म्हणजे पुढच्या वेळी माझा नंबर लवकर लागेल.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, संपर्क 95-95-24-25-59.
4: गणपतये नमो नमः.
5: विद्येची देवता आणि पुणेकरांचं लाडकं दैवत म्हणजे श्री गणराय.
6: श्री विश्वेश्वर सहकारी बँकेतर्फे सर्व गणेश भक्तांना आनंददायी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
5: विश्वेश्वर बँकेत वास्तुयोग, गृह कर्ज आणि नवीन वाहन खरेदी कर्ज फक्त 8% व्याज दराने. नियम अटी लागू. मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक.
6: श्री विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड, पुणे.
7: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
6: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
7: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर, पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
6: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
7: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
8: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
9: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी सायड्यांची महाराणी. लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये. स्वामिनी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
10: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण.
1: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुना गाडगिळ अँड सन्स चे नवीन 3 मजली 33वे दालन सुरू केले. पुना गाडगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला

0: भी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको।
1: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत। तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा।
2: लोकमत आयोजित पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत नाद गणेश, ज्ञाती ग्रुप, युगम रियाल्टी, लोकमान्य सोसायटी, गोयल गंगा डेव्हलपमेंट्स आणि चंदूकाका सराफ ज्वेल्स यांच्या सहकार्याने कलाकार प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड, नागेश आडगावकर, अमर ओक आणि निलेश परब सोमवार 21 सप्टेंबर संध्याकाळी 5:30 वाजता महालक्ष्मी लॉन्स कर्वेनगर पुणे। प्रवेश विनामूल्य, प्रवेशिका आवश्यक।
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
4: आणि सहप्रायोजक जोगळेकर हॉस्पिटल अँड IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
3: तेव्हा नक्की ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली
4: आणि सहप्रायोजक जोगळेकर हॉस्पिटल अँड IVF सेंटर शिरवळ।
5: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत झूठा ही सही या चित्रपटातलं, जावेद अली आणि चिन्मय श्रीपदा यांच्या स्वरातलं हे गीत, अब्बास टायरवाला यांचं, संगीत ए आर रहमान यांचं।

यानंतर ऐकूया शंकर महादेवन आणि सुजाता भट्टाचार्य यांच्या स्वरात जावेद अख्तर यांचं गीत, संगीत शंकर एहसान लॉय यांचं आणि चित्रपट कुछ ना कहो.